0: Ja, vorher war gut, da kommen wir jetzt nicht. Fly high, Angel, fly high, girl. Come on, Rocket, let's do this.
1: रहे ना रहे हम महका करेंगे
2: बातें से ट्यून बाय ट्यून.